Bayağı saçı soyra. सहजे गाव्या थाए पवै बिन सहजे कथनी बात सहजे ही भगत उपजै सहज प्यार बैराग सहजे ही ते सुख शांत होए बिन सहजे जीवन बात सहज साला ही सदा सदा सहज समाध लगाए सहजे ही गुणी उचरै भगत करे लिव लाए शब्दे ही हर मन वसै रसना हर रस खाए सहजे काल विडारिया सच शरणाई पाए सहजे हर नाम मन वसया सच्ची कार कमाए।